0: श्रोत्यांना सोप्या भाषेत याविषयी काय सांगाल?
1: सो ऊर्जा सुरक्षा, त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं एनर्जी सिक्युरिटी म्हणतो. एनर्जी तर सगळ्यांना माहिती आहे, आणि सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला सिक्युअर वाटण्यासारखं डायरेक्ट त्याचा अर्थ येतो. तेवढंच सिंपल आहे. या देशाला आपल्या जितकी पण ऊर्जेची गरज आहे ती आपल्याला एक अफोर्डेबल कॉस्ट आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सतत मिळत राहायला पाहिजे, असं एनर्जी सिक्युरिटीचं मेन प्रिन्सिपल आहे. की आपल्याला कधी पण एनर्जी कधी हवी आहे तर नाहीये आपल्याला गॅसवर काही कुक करायचं नाहीये, एलपीजी नाहीये तसं नको व्हायला, तर ते त्याला एनर्जी सिक्युरिटी म्हणतात. आणि आपण याला 3 टर्म्स मध्ये डिफाईन करतो, कसं सफिशियंट रिसोर्सेस आणि अफोर्डेबिलिटी आणि रिलायबिलिटी. ह्याला आपण एनर्जी सिक्युरिटी असं डिफाईन करतो.
0: निमिषा मॅडम, हवामानातील बदल आणि ऊर्जा सुरक्षा यांचा परस्परांशी नेमका काय संबंध आहे त्याबद्दल सांगाल?
1: सो क्लायमेट चेंज आणि एनर्जी सिक्युरिटी जर आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं त्याला, तर इव्हन लहान मुलं, शाळेचे मुलं, इव्हन जे नॉन सो एज्युकेटेड लोक आहे त्यांनाही जाणवत आहे की क्लायमेट चेंज म्हणजे काहीतरी होत आहे. जसं त्यांना दिसतंय की पाऊस आता उन्हाळ्यात पडतोय, कधी थंडीत पाऊस पडतोय, पावसाळा सुखा जातो, हे सगळं इट्स व्हेरी व्हिजिबल. म्हणजे असं काही नाही आहे की कोणाला रिसर्चर व्हायला पाहिजे क्लायमेट चेंज समजण्यासाठी.
0: अच्छा,
1: एनर्जी सिक्युरिटी आपण सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपल्याला गरज आहे एनर्जीची तेव्हा एनर्जी असली पाहिजे. आता एनर्जी सिक्युरिटी, जसं आपला देश हे इमर्जिंग इकॉनॉमी मध्ये आहे, आपली जनसंख्या वाढते, आपले इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गरज आहे, तर आपली एनर्जी डिमांड वाढते. आता जेवढे माणसं वाढतात तेवढ्या सगळ्यांना एनर्जी प्रोव्हाइड करायला गव्हर्नमेंट डिफरंट प्लॅन्स करते, ते एक बॅकग्राऊंड ग्रोथ चालूच आहे. आता त्याच्यामुळे जे इंडस्ट्रियलायझेशनमुळे जे इफेक्ट होतात त्याच्यात वन ऑफ द इफेक्ट आहे कार्बन एमिशन. आपण कसं गाडी चालवून येतो इथे, आपण घरी जी इलेक्ट्रिसिटी वापरतो ती कोळशानी येते, त्याच्यात ते कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. ती कार्बन डायऑक्साईड अॅटमॉस्फिअरमध्ये जाऊन ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट काय असतं लहानपणीशी. त्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होते, म्हणजे पूर्ण अर्थ कशी गरम होते आपली. त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळे डिफरंट टाईपचे चेंजेस होतात, जसं एक्स्ट्रीम इव्हेंट्स, कुठे दुष्काळ येतोय, कुठे पाऊस जास्त पडतोय, फ्लडिंग होते, तर हे जितके पण एक्स्ट्रीम इव्हेंट आहे. तर आता जशी जशी आपली एनर्जी डिमांड वाढेल तसं तसं आपले कार्बन फुटप्रिंट्स वाढतील, आणि त्याच्यामुळे मग तसंच तसं ते आपण इनडायरेक्टली क्लायमेट चेंजमध्ये कॉन्ट्रीब्युट करू, तर असं एक डायरेक्ट रिलेशन आहे त्याच्या.
0: मॅडम, भारतासमोर ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या कोणती प्रमुख आव्हानं आहेत?
1: हे म्हणजे खूपच चांगलं क्वेश्चन आहे. आपली कशी जनसंख्या वाढते, आपण कम्पेअर्ड टू एनी डेव्हलप्ड नेशन आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त आहे, आणि त्या मानाने रिसोर्सेस तेवढे नाही आहे. तर आपल्याला ऑलरेडी सिक्युरिटीची प्रॉब्लेम तुम्हाला याच्यात दिसतेच आहे. आपलं मॅक्सिमम जे पण आपण पेट्रोलियम यूज करते 85% आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो, तर किती आपली फॉरेन एक्सचेंज त्याच्यात जाते, खूपच आपल्याला ते महाग पडतंय. त्याच्यानंतर आपले हे जी एनर्जी डिमांड वाढते, रिसोर्सेस लिमिटेड आहे, ते गॅप दरवर्षी वाढून राहिला आहे, डिमांड अँड सप्लायचा गॅप. त्याच्यानंतर आपल्याकडे कोळसा भरपूर आहे, पण जर कोलचा वापर आपण वाढवला, ऑलरेडी थर्मल प्लांट्स आपले कोलवरच आहे मोस्टली, तर त्यांचा वापर वाढवला तर त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणखीन जास्त रिलीज होणार आहे, तर ती आपल्या पर्यावरणासाठी अजिबात चांगलं नाहीये. तर आपल्याकडे एक तर एनर्जीचा इश्यू आहे, कारण आपल्याकडे लोक जास्त आहे, रिसोर्सेस कमी आहे. त्यानंतर जे इंधन आपण वापरतोय त्याच्यामुळे आपण खूप जास्त पर्यावरणाचं नुकसान करतोय. वी आर ऑलमोस्ट थर्ड लार्जेस्ट एमिटर्स, तर आपलं खूप जास्त एमिशन आपण करतोय. आणि आपल्याकडे जे रुरल एरिया एवढं जास्त आहे, गावातले लोक, त्यांच्याकडे अजून पण इलेक्ट्रिसिटी नाहीये. तर आपल्याला जर सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे, लोकांजवळ वीज पोचवायची आहे, तर आपल्याला पुन्हा आपलं एनर्जी प्रोडक्शन वाढवायचं आहे. तर आता ते कसं करायचं, तुम्ही एनर्जी पण पाहिजे तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला पर्यावरण पण कंट्रोल करायचं आहे, तर हे खूप मोठा प्रश्न आहे की हे दोन्हीचं बॅलन्स कसं बनवून ठेवायचं. तर ती एक मेजर समस्या देशासमोर आहे.
0: म्हणजे ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे असं तुम्ही म्हणतायत. तर मॅडम, जीवाश्म इंधनावरील कोळसा, जसं पेट्रोल, नैसर्गिक वायू, असं ज्याच्यावर अवलंबून आहे, तर ते कमी करणं किती आवश्यक आहे?
1: जे फॉसिल फ्युएल तुम्ही हे जे वर्ड यूज केलं, ह्याच्यावर डिपेंडन्स आपल्याला कमी करायला पाहिजे.
0: अच्छा,
1: पण हे जे आपले बाकी रिन्युएबल सोर्सेस आहेत, जसं हे वायू आहे, सोलर आहे, तर देशात नेहमी आपल्याकडे सनलाईट असतेच, पावसाळ्यातही असते आपल्याकडे, असं काही नाहीच की कधी होतं अगदी सायक्लोन वगैरे असलं तर नसतं. आपली एवढी मोठी कोस्ट लाईन आहे, ऑलमोस्ट 75,000 किलोमीटर.

0: सेंटरची, तर आपल्याला ह्या सगळ्यांना जर डेव्हलप केलं रिन्युअल एनर्जीला आणि आपली एनर्जी डिपेंडन्स, स्पेशली जी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतोय ती जर कोळशावर न येऊन रिन्युएबल सोर्सेसहून आली, तर आपण पर्यावरणमध्ये म्हणजे आपण नुकसान नाही करणार पर्यावरणच्या आपल्या ग्रोथमुळे. तर हे खूपच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि कधी ना कधी स्लोली आपल्याला न्युक्लिअर एनर्जीवरही डेव्हलपमेंटचं बघायचंय. ऑफकोर्स रिसर्च चालू आहे, पण ते इंडियासाठी खूपच चांगलं.
1: కథ సృష్టి రహస్యం. నాకు దేవుడితో పెద్దగా పరిచయం లేదు. ఆ మాటకొస్తే తనను చూసిందీ లేదు, కానీ రోజూ తన గురించి మాట్లాడుతూనే ఉంటాను. నా భార్యకు దేవుడంటే భక్తి, నా పిల్లలకు ఆ భక్తి ట్రాన్స్ఫర్ అయినట్టుంది. ఇంట్లో పొద్దున్నే సుప్రభాతం వినిపిస్తుంది, ధూపం కనిపిస్తుంది, దీపం వెలుగుతుంది, ప్రసాదం సిద్ధం.
2: ఆకాశవాణి హే హైదరాబాద్ కేంద్ర హే. मध्यम लहरी 406.5 मीटर्स अर्थात 738 किलोहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर प्रसारित करीत आहोत आजचा आपला आवडता मराठी कार्यक्रम निशिगंध. रसिक श्रोते हो, आपणा सर्वांना सोनाली कुलकर्णीचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, वाढतं जागतिक तापमान, बदलतं हवामान, वाढती ऊर्जा गरज आणि पर्यावरणाचं संरक्षण या सर्वांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे. देशाचा विकास साध्य करताना ऊर्जा सुरक्षेचं महत्व अधिकाधिक वाढत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी विविध संशोधन आणि तांत्रिक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. तर श्रोतेहो, या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत ऊर्जा सुरक्षा आणि हवामान बदल या विषयावर शास्त्रज्ञ डॉक्टर निमिषा वेदांती यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत.
3: श्रोते हो नमस्कार. आज आकाशवाणी स्टुडिओत डॉक्टर निमिषा वेदांती यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर निमिषा वेदांती या चीफ सायंटिस्ट CSIR नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद येथे सध्या कार्यरत आहेत. डॉक्टर निमिषा वेदांती, आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम.
0: धन्यवाद आणि थँक्यू इथे बोलवण्यासाठी मला.
3: डॉक्टर निमिषा मॅडम, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे ऊर्जा सुरक्षा आणि हवामानातील बदल. तर माझा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असा आहे की ऊर्जा सुरक्षा म्हणजे नेमकं काय आणि सामान्य श्रोत्यांना सोप्या भाषेत याविषयी काय सांगाल?
0: सो ऊर्जा सुरक्षा, त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं एनर्जी सिक्युरिटी म्हणतो. एनर्जी तर सगळ्यांना माहिती आहे आणि सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला सिक्युअर वाटण्यासारखं डायरेक्ट त्याचा अर्थ येतो. तेवढंच सिंपल आहे. या देशाला आपल्या जितकी पण ऊर्जेची गरज आहे ती आपल्याला एक अफोर्डेबल कॉस्ट आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सतत मिळत राहायला पाहिजे असं एनर्जी सिक्युरिटीचं मेन प्रिन्सिपल आहे. की आपल्याला कधी पण एनर्जी कधी हवी आहे तर नाही आहे आपल्याला गॅसवर काही कुक करायचं, LPG नाही आहे तसं नको व्हायला, तर ते त्याला एनर्जी सिक्युरिटी म्हणतात. आणि आपण याला 3 टर्म्स मध्ये डिफाइन करतो, कसं सफिशियंट रिसोर्सेस आणि अफोर्डेबिलिटी आणि रिलायबिलिटी.
3: अच्छा,
0: त्याला आपण एनर्जी सिक्युरिटी असं डिफाइन करतो.
3: निमिषा मॅडम, हवामानातील बदल आणि ऊर्जा सुरक्षा यांचा परस्परांशी नेमका काय संबंध आहे त्याबद्दल सांगाल?
0: सो क्लायमेट चेंज आणि एनर्जी सिक्युरिटी जर आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं त्याला, तर
3: अच्छा,
0: इव्हन लहान मुलं, शाळेचे मुलं, इव्हन जे नॉन सो एज्युकेटेड लोक आहे त्यांनाही जाणवतंय की क्लायमेट चेंज म्हणजे काहीतरी होत आहे. जसं त्यांना दिसतंय की पाऊस आता उन्हाळ्यात पडतोय, कधी थंडीत पाऊस पडतोय, पावसाळा सुखा जातोय, हे सगळं इट्स व्हेरी व्हिजिबल. म्हणजे असं काही नाही आहे की कोणाला रिसर्चर व्हायला पाहिजे क्लायमेट चेंज समजण्यासाठी.
3: अच्छा,
0: एनर्जी सिक्युरिटी आपण हे सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपल्याला गरज आहे एनर्जीची तेव्हा एनर्जी असली पाहिजे. आता एनर्जी सिक्युरिटी, जसं आपला देश हे इमर्जिंग इकॉनॉमी मध्ये आहे, आपली जनसंख्या वाढते, आपले इंडस्ट्रियलायझेशन वाढतंय, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गरज आहे, तर आपली एनर्जी डिमांड वाढते. आता जेवढे माणसं वाढतात तेवढ्या सगळ्यांना एनर्जी प्रोव्हाइड करायला गव्हर्नमेंट डिफरंट प्लॅन्स करते, ते एक बॅकग्राऊंड ग्रोथ चालूच आहे. आता त्याच्यामुळे जे इंडस्ट्रियलायझेशनमुळे जे इफेक्ट होतात त्याच्यात वन ऑफ द इफेक्ट आहे कार्बन एमिशन. आपण कसं गाडी चालवून येतो इथे, आपण घरी जी इलेक्ट्रिसिटी वापरतो ती कोळशाने येते, त्याच्यात ते कार्बन डायऑक्साइड रिलीज होते. ती कार्बन डायऑक्साइड अॅटमॉस्फिअरमध्ये जाऊन ग्रीनहाऊस गॅस इफेक्ट करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रीनहाऊस गॅस

0: इफेक्ट काय असतं लहानपणीची, त्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होते, म्हणजे पूर्ण अर्थ कशी गरम होते आपली, त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळे डिफरंट टाईपचे चेंजेस होतात. जसं एक्स्ट्रीम इव्हेंट्स, कुठे दुष्काळ येतोय, कुठे पाऊस जास्त पडतोय, फ्लडिंग होते, तर हे जितके पण एक्स्ट्रीम इव्हेंट आहे. तर आता जशी जशी आपली एनर्जी डिमांड वाढेल तसं तसं आपले कार्बन फुटप्रिंट्स वाढतील, आणि त्याच्यामुळे मग तसंच तसं ते आपण इनडायरेक्टली क्लायमेट चेंजमध्ये कॉन्ट्रीब्युट करू, तर असं एक डायरेक्ट रिलेशन आहे त्याच्या.
1: मॅडम, भारतासमोर ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या कोणती प्रमुख आव्हानं आहेत?
0: हे म्हणजे खूपच चांगलं क्वेश्चन आहे. आपली कशी जनसंख्या वाढते, आपण कम्पेअर टू एनी डेव्हलप नेशन आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त आहे, आणि त्या मानाने रिसोर्सेस तेवढे नाही आहे. तर आपल्याला ऑलरेडी सिक्युरिटीची प्रॉब्लेम तुम्हाला याच्यात दिसतेच आहे. आपलं मॅक्सिमम जे पण आपण पेट्रोलियम यूज करते, 85% आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो, तर किती आपली फॉरेन एक्सचेंज त्याच्यात जाते, खूपच आपल्याला ते महाग पडत आहे. त्याच्यानंतर आपले हे जी एनर्जी डिमांड वाढते, रिसोर्सेस लिमिटेड आहे, ते गॅप दरवर्षी वाढून राहिला आहे, डिमांड अँड सप्लायचा गॅप. त्याच्यानंतर आपल्याकडे कोळसा भरपूर आहे, पण जर कोळचा वापर आपण वाढवला, ऑलरेडी थर्मल प्लांट्स आपले कोलवरच आहे मोस्टली, तर त्यांचा वापर वाढवला तर त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणखीन जास्त रिलीज होणार आहे, तर ती आपल्या पर्यावरणासाठी अजिबात चांगलं नाही आहे. तर आपल्याकडे एक तर एनर्जीचं इश्यू आहे, कारण आपल्याकडे लोक जास्त आहे, रिसोर्सेस कमी आहे. त्यानंतर जे इंधन आपण वापरतोय त्याच्यामुळे आपण खूप जास्त पर्यावरणचं नुकसान करतोय. वी आर ऑलमोस्ट थर्ड लार्जेस्ट एमिटर्स, तो आपलं खूप जास्त एमिशन आपण करतोय. आणि आपल्याकडे जे रुरल एरिया एवढं जास्त आहे, गावातले लोक, त्यांच्याकडे अजून पण इलेक्ट्रिसिटी नाहीये. तर आपल्याला जर सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे, लोकांजवळ वीज पोचवायची आहे, तर आपल्याला पुन्हा आपलं एनर्जी प्रोडक्शन वाढवायचं आहे. तर आता ते कसं करायचं, तुम्ही एनर्जी पण पाहिजे तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला पर्यावरण पण कंट्रोल करायचं आहे, तर हे खूप मोठा प्रश्न आहे की हे दोन्हीचं बॅलन्स कसं बनवून ठेवायचं. तर ती एक मेजर समस्या देशासमोर आहे.
1: म्हणजे ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे असं तुम्ही म्हणतायत. तर मॅडम, जीवाश्म इंधनावरील कोळसा, जसं पेट्रोल, नैसर्गिक वायू, असं ज्याच्यावर अवलंबून आहे, तर ते कमी करणं किती आवश्यक आहे?
0: जे फॉसिल फ्युएल तुम्ही हे जे वर्ड यूज केलं, ह्याच्यावर डिपेंडन्स आपल्याला कमी करायला पाहिजे. पण हे जे आपले बाकी रिन्युएबल सोर्सेस आहेत, जसं हे वायू आहे, सोलर आहे, तर देशात नेहमी आपल्याकडे सनलाईट असतेच, पावसाळ्यातही असते आपल्याकडे, असं काही नाहीच की कधी होतं अगदी सायक्लोन वगैरे असलं तर नसतं. आपली एवढी मोठी कोस्टलाईन आहे ऑलमोस्ट 75,000 किलोमीटरची, तर आपल्याला ह्या सगळ्यांना जर डेव्हलप केलं रिन्युअल एनर्जीला, आणि आपली एनर्जी डिपेंडन्स, स्पेशली जी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतोय, ती जर कोळशाहून न येऊन रिन्युएबल सोर्सेसहून आली, तर आपण पर्यावरणमध्ये म्हणजे आपण नुकसान नाही करणार पर्यावरणच्या आपल्या ग्रोथमुळे. तर हे खूपच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि कधी ना कधी स्लोली आपल्याला न्यूक्लिअर एनर्जीवरही डेव्हलपमेंटचं बघायचंय. ऑफकोर्स रिसर्च चालू आहे, पण ते इंडियासाठी खूपच चांगलं सोल्युशन आहे, वन ऑफ द क्लीन एनर्जी सोर्सेसमध्ये. फक्त न्यूक्लिअर वेस्टचं कसं डिस्पोज करायचं, त्याच्यावर जर चांगलं रिसर्च, चांगले सोल्युशन्स निघाले, तर आय थिंक हॅपली हे डिपेंडन्स जी आहे फॉसिल फ्युएल्सवर ती हळूहळू कमी होईलच.
1: पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि वृक्ष वाढ, म्हणजे आपण पर्यावरणाचा विचार केला तर वृक्षतोड ही जास्त होते आणि त्याचा कुठेतरी परिणाम ह्या आपल्या हवामानावर होतोय. निमिषा मॅडम, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण यामुळे ऊर्जा गरजांवर काय परिणाम होतोय?
0: आपली कसं जनसंख्या वाढते, लोकसंख्या वाढते, तसंच आपल्या डिमांड्स वाढतात, लोकांना इंडस्ट्रीज लागते, सप्लाई पाहिजे, तर त्याच्यामुळे तुमची कुठलीही ऍक्टिव्हिटीचं तुम्हाला त्यांचे कार्बन फुटप्रिंट्स असतात, आणि ते फुटप्रिंट घेताना तुमचा एनर्जी वापर होतो. तर जितके तुमचे लोक वाढतील तेवढे तुमचा एनर्जी डिमांड तर तुमची वाढणारच आहे, तर हे स्ट्रेट रिलेशन आहे ह्याच्यात.
1: ऊर्जा बचत आणि हवामानातील बदल या विषयावर
2: डॉक्टर
1: निमिषा वेदांती उत्तरार्धानंतर मी या प्रश्नाकडे वळते. भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करताना पर्यावरणाचे संतुलन कसं राखता येईल याबद्दल सांगाल.
0: एक्सलंट क्वेश्चन, आणि बहुतेक ह्या क्वेश्चनवर सगळी ऑडियन्स पण कनेक्ट होणार आहे की आपल्याला द जस्ट इज आपण काय करायचं, राईट?
2: हो.
0: तर आता काही सोपे मार्ग आहेत. तर सिम्पल टर्म्समध्ये मी आधी सांगते, एनर्जी एफिशियन्सी, क्लीनर सोर्सेस आणि डिकार्बोनायझेशन. आता एनर्जी एफिशियन्सी म्हणजे काय, आपण कसं घरी आधी खूप हाय पॉवरचे पंखे युज करायचं, पण तेवढा फास्ट काही फॅन चालत नव्हता, आपण कसं आता खूप कमी

0: व्हॉट्सच्या फॅन्सवर स्विच केलं ते आपण ऑलरेडी एनर्जी एफिशियन्सी आपण एक स्टेप त्याच्यात घेतलेला आहे. आपण कसं पुष्कळ घरांमध्ये आता सोलर वॉटर हिटिंग चालू आहे, आपण हे इलेक्ट्रिसिटीनी हिटिंग नाही करत आहे, तर ते ऑलरेडी आपण केलेलं आहे. तर असे काय स्टेप्स तुम्ही घेऊ शकता हे तुम्हाला क्लीनर सोर्सेसकडे फॉरवर्ड मुवमेंट आहे त्याच्याकडे. आणि आता हे डीकार्बोनायझेशन एक नवीन टर्म तुमच्यासाठी असेल, कारण ह्याच्यात आता जनरल कॉमन मॅन या जनरल हाऊस होल्ड काय करेल ते तुम्ही त्याच्यात तेवढं डिसाईड नाही करू शकत, पण हे एक ब्रॉड एज अ सोसायटी एज अ कंट्री आपल्याला त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करण्याचा स्कोप आहे. त्याच्यात काय आपण जे पण करतो त्याच्यात सगळ्याचे कार्बन फुटप्रिंट्स असतात. तर आता जे पण आपण कार्बन उत्सर्जन करतोय त्याला कसं आपण काढायचं सिस्टम टू ती होल प्रोसेस डिकार्बोनायझेशन आहे. तर त्याच्याकरता भरपूर ऑप्शन्स आहेत. एक आपलं इनरिन्युएबल विंड आणि सोलरचं कॉन्ट्रीब्युशन वाढतंय, ते हळूहळू होईल. जर आपण आपल्याला जिथे जमेल तिथे आता तुम्ही कोळसा नका युज करू, तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही सोलरचा वापर करा, कुकिंगमध्ये सोलर वापर, हे आपण एक स्मॉल स्केलवर आपण घरी पण करू शकतो. थोडंसं आपण कॉन्शियसली वागलो तर आपल्याला समतोल करता येईल. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट, इट्स मोर लाईक की तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की तुम्ही जे पण करताय त्याचं काही ना काही कार्बन फुटप्रिंट आहे. तुम्ही अति शॉपिंग करू नका, ओव्हर कन्झम्पशन, ओव्हर स्पेंडिंग, ओव्हर सप्लाय, ते कुठलंही मटेरियल तुम्ही घेता त्या मटेरियलच्या मागे किती कार्बन फुटप्रिंट आहे एकदा त्या लक्षात द्या, तुम्ही एक केअरफुल एक कॉन्शियस सिटीजन बनाल, तुमचं हे समतोल होईल. आता खूप सिम्पल आहे, जसं आता गॅस मिळत नव्हती
1: हो
0: हा, आपण स्वतःला कंट्रोल केलं
1: ना.
0: जर तुमच्याकडे चार सिलेंडर ठेवलेले तुम्ही यु नॉट केअर आम्हाला कसं युज करता येईल, तुम्ही गॅस फुलवर सोडून द्याल, विसरून जाल. पण माहिती आहे की नेक्स्ट गॅस आता 20 दिवसानंतरच येणार आहे, तर यु विल बी केअरफुल हाऊ टू युज. सो इट्स एज सिम्पल एज दॅट.
1: निमिषा मॅडम, आपण या क्षेत्रात संशोधन करत आहात म्हणजे ऊर्जा बचत आणि हवामानातील बदल या क्षेत्रात, भारतात या तंत्रज्ञानाच्या वापराच्या किती शक्यता आहे?
0: ह्याच्यात खूप शक्यता आहे. आणि आमचं कसं एक एक्झॅक्टली आमचं एनर्जी सिक्युरिटी म्हणजे फुल आम्ही डोमेन कव्हर करत नाही, मी एक स्पेसिफिक डोमेनच बोलते नाही तर हे खूप जेनेरिक होईल. आम्ही कसं एक टॉपिकवर काम करते ते तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे. वी कॉल इट कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज. तर ह्याच्यात आम्ही काय करतो की कुठल्याही फॅक्टरीतून या कुठल्याही सोर्सतून जर कार्बन एमिट होत आहे तर त्याला कुठल्याही पद्धतीने कॅप्चर करा, कंप्रेस करा, ट्रान्सपोर्ट करा आणि जमिनीच्या खालती घाला. तर हे एक विदेशात खूप डेव्हलप प्रोसेस आहे, ह्याच्यात काही तुम्हाला खूप जास्त रिसर्च करायची गरज नाहीये. पण इंडियात अजून हे चालू झालेलं नाहीये. कॅप्चर लोकांनी चालू केलंय पण जमिनीत घालणं अजून चालू झालेलं नाहीये. तर त्याच्याकरता आम्ही रिसर्च करतोय की कुठे टाकायचं जमिनीत, त्या जमिनीचं काय स्टडी करायची, काय काय मॉडेल्स आम्हाला बनवायचे, किती सेफ आहे तिकडे टाकणं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जर मी कार्बन डायऑक्साईड जमिनीच्या आत घातली तर ती 1000 इयर्स, 1500 इयर्स असं एवढ्या वर्ष तिथे राहायला पाहिजे. तर कंटेनमेंट म्हणजे कुठे पुढच्या जनरेशनला कुठला रिस्क होऊ नये, हे सगळं जे रिसर्च आहे ते आम्ही करत आहोत. आणि तुम्हाला आता ह्याच्यात किती शक्यता आहे, कारण इंडियामध्ये तर आमचे जे आपलं जे ऑइल अँड गॅसचे रिझर्व्स आहेत त्याच्यात आपण टाकू शकतो, जे आपलं पुण्या मुंबईचं जे फुल महाबळेश्वर वगैरेचा जो एरिया ज्याला आम्ही डेक्कन प्लॅटो म्हणतो त्याच्यात स्कोप आहे. त्याच्यात जे मिनरल्स आहेत जे रॉक्समध्ये ते कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट करून ते कार्बोनेट्स बनवतात, तर त्याच्यात परमानंट ट्रॅपिंग होऊ शकते. तर असे हे भरपूर इंटरेस्टिंग रिसर्चचे टॉपिक्स आहेत जे इंडियामध्ये होऊ शकतात. तर स्कोप तुम्ही विचारलं तर भरपूर आहे इंडियामध्ये हे करण्याचं.
1: अच्छा, डॉक्टर निमिषा मॅडम, सौर, पवन आणि जलविद्युत अशा या नवीन ऊर्जा स्रोत आहेत, तर त्यांची ऊर्जा सुरक्षेसाठी भूमिका किती महत्वाची आहे?
0: इंडियासाठी तर खूप महत्वाची आहे, कारण आपली बघा एक 7500 किलोमीटरची आपली कोस्टलाईन आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला विंड एनर्जी फ्युचरमध्ये डेव्हलप करण्याचा भरपूर स्कोप आहे. सोलर आपल्याला, आपण एक ट्रॉपिकल कंट्री आहे, आपल्याकडे ऑलवेज सौर ऊर्जा आहे, आपण त्याला ऑलवेज युज म्हणजे हार्नेस करू शकतो. आता काय प्रॉब्लेम आहे, का आपण त्याला तेवढं कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये नाही आणू शकत, त्याचे भरपूर रिझन्स आहेत. की एक तर सूर्य आणि वारा सतत उपलब्ध नसतो, आणि त्याच्यानंतर जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर स्टोरेज पाहिजे. त्याच्यावर सध्या अजून रिसर्च चालू आहे, म्हणजे हे तेवढं डेव्हलप नाही. प्लस आपल्याला ज्या ग्रिडवर आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन करतो त्या ग्रिडचं अपग्रेडेशन वगैरे जरुरी आहे. तर हे सगळं रिसर्च मध्ये डेव्हलपमेंट चालू आहे, इम्प्लिमेंटेशन मध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. तर हे ह्याच्यात भरपूर क्षमता आहे, पण थोडे काही वर्ष लागतील आपल्याला फुल्ली त्यांच्यावर स्विच करायला.
1: म्हणजे हा एक पर्याय समजू शकतो,
0: एक पर्याय समजू शकतो,
1: उपलब्ध आहे ऊर्जा बचतसाठी.
0: आणि एक इश्यू आहे की ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला असे मिनरल्स लागतात जे

0: इंडियामध्ये तेवढं त्यांचं रिसोर्सेस नाही आहे, तर
1: अच्छा
0: ते मिनरल्स आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करून, आणि जेव्हा आपण मायनिंग करतो तर त्याचं काय एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असतं ते सगळं प्रॉपर असेस अजून झालेलं नाही आहे. तर हे सगळे जरा आहे टॉपिक्स ज्याच्यावर आपल्याला थोडं रिसर्च करून आणि सोल्युशन काढून आपण सोलर आणि विंडला भरपूर म्हणजे युज करू शकतो इन फ्युचर.
1: मॅडम, ऊर्जा संक्रमण, एनर्जी ट्रान्झिशन म्हणतो आपण त्याला, तर हे नेमकं काय आहे आणि भारतासाठी ते का आवश्यक आहे?
0: ऊर्जा ट्रान्झिशन म्हणजे जर सिम्पल ऑडियन्ससाठी सांगितलं तर आपण कसं सध्या फॉसिलवर डिपेंडेंट आहोत, पेट्रोलियम आणि कोळशावर, ते सोडून तुम्ही सोलर आणि विंडवर हायड्रो इलेक्ट्रिकवर स्विच करा, हे तुमचं ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे चेंज. आता भारतासाठी गरजेचं ह्याच्यासाठी आहे कारण आपल्याकडे ऑइल अँड गॅस जे कन्व्हेन्शनल रिसोर्सेस आहे ते नाही आहे, 85% आपला इम्पोर्ट आहे. कोळसा आहे पण कोळसा इज नॉट ऍडवायजेबल, एक तेवढं एनर्जी एफिशियन्सी नाही आहे आणि कोळसा तेवढं युज करणं क्लायमेटसाठी चांगलं नाही आहे. तर भारतासाठी तर 100% गरजेचं आहे की तुम्ही ट्रान्झिशन करा आणि आपण हे करू शकतो कारण आपल्याजवळ कोस्टलाईन आहे, आपल्याजवळ सूर्यप्रकाश आहे आणि इंडियाने कमिट केलेलं आहे, प्रधानमंत्रीजींनी 2070 मध्ये नेट झिरो टार्गेट दिलेलं आहे, तर कमिट पण केलेलं आहे आपण इंटरनॅशनल कम्युनिटी समोर की आपण एनर्जी ट्रान्झिशन करणार आहे. इट्स लाईक अ लॉंग टर्म प्रोसेस कारण म्हणून 2070 त्यांनी डेट दिली आहे, पण स्लोली आपल्याला ट्रान्झिशन करणं खूप गरजेचं आहे.
1: आता ही जी समस्या तुम्ही सांगताय तर या समस्येवर मात करण्यासाठी सरकार, उद्योग आणि संशोधन संस्था यांनी कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे?
0: आता हे जे इश्यू आहे, तुम्ही एनर्जी सिक्युरिटी बोला, क्लायमेट चेंज बोला या एनर्जी ट्रान्झिशन म्हणा, ह्याच्यात सरकार, उद्योग, कॉमन मॅन, हाऊस होल्ड सगळ्यांचा रोल आहे. सरकारपासून स्टार्ट केलं तर कुठलं पण तुम्ही जर असं केलं ज्यांनी एन्व्हायरमेंटला नुकसान होतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रिंजंट लॉस पाहिजे. आहेत लॉस पण त्यांना जरा आणखी क्लॅरिफाय करायचंय कारण पुष्कळ लोकांना नॉलेज पण नाही आहे की तुमच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीनी एन्व्हायरमेंटचं नुकसान होतंय. तर एक जनरल अवेअरनेस ज्याच्यात एज्युकेशनल इन्स्टिट्यूट खूप हेल्प करू शकतात, तुमच्यासारखं ऑल इंडिया रेडिओ मीडिया ते खूप हेल्प करू शकतात जनरल अवेअरनेस मध्ये, की लोकांना माहितीच नाही आहे की ऍज अ हाऊस होल्ड ऑर ऍज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री ते कुठे कॉन्ट्रीब्युट करू शकतात. आता सरकारने भरपूर स्कीम्स लॉन्च केलेले आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, नॅशनल सीसीएस मिशन आहे, असे भरपूर मिशन्स आहेत, पण त्यांचं ओव्हरऑल एम हेच आहे की आपलं एनर्जी ट्रान्झिशन कसं होईल, आपली एनर्जी सिक्युरिटी कशी राहील आणि आपण कसं क्लायमेट चेंज आपण त्याला थोडं स्लो करू शकतो और हाऊ वी कॅन प्रोटेक्ट अवर पॉप्युलेशन. आणखीन तसं जर आपल्या उद्योग कसं करतात ते आपल्या प्रत्येक आउटपुटची एफिशियन्सी वाढवतात, ते पण स्विच होतात, ते कुठ डिकार्बोनायझेशनच्या रूटवर जातात की मिनिमम एन्व्हायरमेंटल पॉल्युशन करून ते मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी आपलं कसं करू शकतात, तर त्याच्यासाठी सरकार त्यांना काही बेनिफिट्स पण देते. तर हे सगळं चालू आहे, R&D इन्स्टिट्यूट्सला बेनिफिट्स मिळतात या टॉपिक्सवर काम करायला. तर हे ऍज अ कम्युनिटी, ऍज अ गव्हर्नमेंट भरपूर काम चालू आहे.
1: जाता जाता हा महत्वाचा प्रश्न, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि ऊर्जा सुरक्षा आणि हवामानातील बदल या विषयाबाबत आमच्या श्रोत्यांना आपण काय महत्वाचा संदेश आणि सल्ला द्याल?
0: तर आधी आपलं हे तरुणांसाठी आधी घेते.
1: हो,
0: मी हे बघितलंय की जे मोस्टली जी आपली यंग जनरेशन आहे त्यांना या सब्जेक्ट बद्दल खूप कमी माहिती आहे. त्याचं असं रिझन आहे की जिओ सायन्सचे जे पण सब्जेक्ट आहे ना ते कसं मास्टर्स मध्ये येतात, अंडरग्रॅड पर्यंत खूप कमी लोकांना माहिती असतं त्यांचं. तर हे जे पण मुलांना इंटरेस्ट आहे तर सिम्पल हे आहे की जर तुम्ही IITs लिहिता आहे आणि तुम्हाला अर्थ सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे तर कुठल्याही चांगल्या IIT मध्ये अर्थ सायन्सचे कोर्सेस असतात, ते तुम्ही परस्यू करून कुठल्याही एनर्जी डोमेनला जाऊ शकता, क्लायमेट चेंजला जाऊ शकता, ते बोथ आर कनेक्टेड. अँड द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग आता काय झालंय की डेटा सायन्सची खूप जास्त इंटिग्रेशन झालेलं आहे. जिओ सायन्स असं डिसिप्लिन आहे ज्याच्यात डेटा सायन्सची खूप जास्त गरज आहे कारण आम्ही मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द डेटा डील करतो आणि अननोन्स खूप जास्त आहे, ते एवढं जास्त रिसर्च स्कोप आहे त्याच्यात की तरुणांसाठी भरपूर स्कोप आहे जर त्यांचा खरा इंटरेस्ट आहे तर. आणि थ्रू IITs त्यांचं फ्युचर पण काइंड ऑफ अश्योर्ड असतं त्याच्यात की त्यांना असं नाही आहे की जॉब मिळणार नाही. जर मुलं IITs नाही करत आहे तर भरपूर युनिव्हर्सिटीजमध्ये लॅटरल एंट्री असते, तुम्ही डायरेक्टली मास्टर्स कोर्सेसमध्ये जाऊ शकता, तर ते पण एक ऑप्शन आहे. आणि जॉब सिक्युरिटी आहे आणि सध्या बघा एनर्जी सिक्युरिटी, एनर्जीची गरज आपल्याला ऑलवेज होणार आहे आणि क्लायमेट चेंज इट्स लाईक इट्स हॅपनिंग म्हणजे तुम्ही डिनाई नाही करू. तर जर तुम्ही ह्या फील्डमध्ये मास्टर्समध्ये तुम्ही येत आहे तर तुम्हाला जॉब्स तर मिळतीलच. नेक्स्ट भरपूर स्कोप आहे मुलांसाठी. आता तुमचं जे दुसरा क्वेश्चन आहे की तुम्ही जनरल श्रोत्यांना काय महत्वाचं संदेश देता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे आपण इमर्जिंग इकॉनॉमी आपली ग्रोथ होते, तर ग्रोथ वाईट नाही आहे, आपलं एक्सपेन्शन वाईट नाही आहे.

0: आपल्याला रिच होण्याचे ड्रीम्स बघणं वाईट नाही आहे, याच्यात काहीच वाईट नाही आहे. पण जर हे सगळं करताना जर आपण कॉन्शियसली स्पेंड करतोय, आपण काय नुकसान करतोय पर्यावरणाचा, जर हे आपण जर मनात ठेवून आणि मग नेक्स्ट पाऊल उचललं, तर मग आपण एक सेन्सिबली कॉन्ट्रीब्युट करतोय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर एक मी इथे एक नेटिव्ह अमेरिकन प्रोवर्बवर एंड करते की आपल्याला हे ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे की ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजाकडून मिळालेली नाहीये, आपण ही आपल्या नेक्स्ट जनरेशन पासून बॉरो केलेली आहे. तर तुम्ही असं वापरा की ही कोण्या दुसऱ्याची वस्तू आहे, हे तुम्हाला जपून ठेवायची आणि त्यांना तसंच रिटर्न करायचं आहे.
1: तुम्ही खूप छान संदेश दिला की आपल्याला जे मिळालं आहे ते आपलं स्वतःचं नाहीये, हे आपल्या दुसऱ्याचं आहे म्हणून आपण तो वापर केला पाहिजे. आणि ऊर्जा बचत ही किती महत्वाची हे आपल्या आजच्या मुलाखतीतून आपण खूप छान समजून सांगितलं. बचत करणं ही काय गरज आहे हे खूपच सविस्तर सांगितलं, याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. डॉक्टर निमिषा वेदांती आणि हैदराबाद स्टुडिओत येऊन आपण

0: ऊर्जा बचत ही किती महत्वाची आहे आपल्या आजच्या मुलाखतीतून आपण खूप छान समजून सांगितलं. बचत करणं ही काय गरज आहे हे खूपच सविस्तर सांगितलं, याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली
1: डॉक्टर
0: निमिषा वेदांती. आणि हैदराबाद स्टुडिओत येऊन आपण वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ देऊन आपण खूप छान आमच्याशी बोललात, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे मनापासून आपले आभार मानते. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार, आणि छान वाटलं मला पण, आणि धन्यवाद.
3: आताच आपण ऊर्जा सुरक्षा आणि हवामान बदल या विषयावर शास्त्रज्ञ डॉक्टर निमिषा वेदांती यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातील हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.